नमस्कार, 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमात मी प्राजक्ता अभ्यंकर आपलं स्वागत करते. आज आहे रविवार 11 ऑक्टोबर 2026. भारतीय पंचांगानुसार अश्विन शुद्ध प्रतिपदा. आजपासून सुरू होणाऱ्या